0: प्रतीक पोटी धाड़ो ओमाड़ो कार्यक्रम मोगा सुस्वागत केवन मिस किता संगत आम्मी उलता मोम नेस केवन मिस कित कोमरे खातीर एका रितीसो वृत्त्यांत वृत्तो सेवा केल्लो देणगी दिल्लो संगीता मुखांतर एक ताणें भोव आपुरबायाची हांगासर देणगी दिल्लो व्यक्ती तो जावन आसा. आज आमच्या संगत तो हजर आसा. तसो कम बॅक शो म्हणजे 54th म्युझिकल कॉन्सर्ट हे आम्ही म्हणटा संगीत सांज पूर्व आयतारा दीस मग कशें न्हू मंगळूरच्या टाऊन हॉलांत संजेच्या स वरार प्रस्तुत जाता. तुम्ही सगळ्यांनी हे जे सपोर्ट करीजे एका बऱ्या कॉजा खातीर तो ही संगीत सांज उभे करता आसतना केवीन मिस्कितच्या संगीत पयन हांव शनिकी उलयतां पूण त्या मोदगात तसो वावर आनी ताची व्याप्त हाचे भशेन आमी थोडे उलोवंक जाय. कित्याक म्हळ्यार मायलस्टोन इव्हेंट्स जे कितें आसा आमच्या समाजान फाटल्या 10-12 वर्सां जावन भोवनावार्दीक जावन आसा केवीन मोदे म्हणजे संगीत आणि तुझ्या जिविता मोदे तुवें एक व्याप्त विंचली ती जावन आसा मायलस्टोन. आनी जायतो वावर तुवें हाच्या आदी ताच्या फाटल्यान दुसरो दुसरो वावर केल्लो आसा तुवें एक जिनीत एक यशस्वी व्यक्ती जायती जाल्यार पूण मायलस्टोन इव्हेंट्सा मुखांतर वय तुवें तो एक नाव वाडलें सांगत आसता सरता वचून आमी पळयता हर एक कडेन मायलस्टोनाचें नांव उठोवन दिसता ह्या दिसांनी. कित्याक एक तुमच्या कामांत आसचें परफेक्शन दुसरें जावन आसा तुमी वेळा भितर एक रेडी तयार करून दिवचें जावं पुरो वेन्यू ओपन एअर वेन्यू जावं पुरो हॉलां जावंक पुरो ह्या कार्या खातीर कितें पुरो जाय तें परफेक्ट रितीन तुमी त्या एका क्लायंटा सांगत करचें म्हळ्यार रिव्यू आमकां मुस्तपटी आयकूंक मेळटात आमी येत आसतना डिटेल्स काण घेतना पूण मायलस्टोन तांचे बरें आमकां एक समजयला बरें केलां आमच्या इव्हेंट हें एक कॉन्सेप्ट हें मायलस्टोन इव्हेंट तुवें सुरू करून कारण कितें या तें आतां कशें आसा ताचे विशीं थोडें सांगचें जाल्यार.
1: देव बरो करूं रोशन कॉम्प्लिमेंट्साक. हय हांवें सुरवात केल्लें म्हज्या कॅरियरींत आफ्टर कॉलेज बँडांत हांव म्हज्या बँड आहलें काजळां खातीर लायव्ह म्युझीक नांव मायलस्टोन आहलें मायलस्टोन नांवाचेर येत सो हांव ऑल बाय डिफॉल्ट वेडींग इन हातूंत तूं इंडस्ट्रीच्या वेडींगाच्या सिना भितर इव्हेंट्साच्या सिना भितर येताल्लो एज अ म्युझिशियन स्टेजीर थावन आमी बँड करचें म्हणटा विग्योसाचे सेटअप करूंक सगळ्यांक फंक्शन जाता म्हणसर आमी ते रावता तो स्टेजीर थावन आमकां पळयताना एक वेळ एक काजाराचे इव्हेंट आसूंक पुरो रोसाचे इव्हेंट या कोणाचे कम्युनियन इव्हेंटाक काले गर्ज आसा काले गर्ज ना कशें आसता इव्हेंट आनी तातूंत गॅप्स काले आसात काल लुपसो लुपसोल आसा लुपोल्स आसात हे पुरो पळोवन एक सवय जाल्ली एक सो ते गॅप ब्रिज करचे मात्र एक उद्देश तो मात्र न्ही ताचे सांगता म्हाका बँड आतां नेक्स्ट लेवलाक कसो जालें बिकॉज अगेन बँड काजाराचे मंगळूरच्या लेवलार काजाराचे बँड कॅन ओनली बी अ हॉबी ओनली बी अ पॅशन एक इनकम आसा तातूंत ती दॅट कॅनॉट बी अवर मेन इनकम इट कॅन बी अ पार्ट टायम इनकम दुसरें काम वचून तूं विकेंड सांगिल्लें म्युझीक करताय दॅट्स ओके फूल टायम तेंत करताय दॅट इज नॉट गोईंग टू वर्क आवट ते म्हाका एट अ सर्टन टायम म्हाका समजलें तें त्या टायमार म्हाका स्टील ओके आसलें बिकॉज वरील सांगलें बरें सिंगल व्हडलें फायनान्शियल कमिटमेंट्स नात इल्लें चिल्लर हांव मेळटा तातूंत चलतालें पूण एट सम पॉयंट ऑफ टायम आय हॅड टू थिंक सिरियसली तें जाल्यार म्हाका माय बिकॉज आय वॉज ऑलरेडी इन द इव्हेंट इंडस्ट्री हांवें चिंतलें येत फिल्डान येत हेंत म्हजें बँड आसा तेंत हांव एक्सपांड करता म्हणून कारल्याक म्हाका हांव उरल्या वेंडर्सांक पळयतालो तें तूं परफेक्शन नातलें डॅलिव्हरींत आनी मस्त गॅप्स आसतले हांगा तांचे तांचे काम करून ते ते वेंडर येतले शिवाय एक जॉयंटली जावन करतले नातले जॉयंटली जावन करचें काम घरच्या मनशांनी करीत जाल्लें इव्हेंट मॅनेजर म्हणचें पळय इव्हेंट मॅनेजराचें काम घरच्या मनशांनी करीत जाल्लें उरलो येवन डेकोरेशन आसता डेकोरेशन करता एस एफ एक्स करता चेअर घालचो चेअर घालता वय पूण तांच्या सांगात कॉर्डिनेशन करतलो कोणी नासना ते कॉर्डिनेशन करून घरच्या मनशांनी रावो जाल्लें या फॉलोअप करीत जाल्लें तें गॅप ब्रिज करया म्हूण सांगून हांवें तें सर्वीस दिवंक सुरू केलें आमी सुरू आतां थोडे करतात आसूंक पुरो बट वय बट आमी सुरू करतना कोणी करनासलें मागीर आमी करल्या सुरू केल्या उपरांत थोड्यांनी ताचे तावन प्रेरण जोडून आमी करया म्हूण आनी थोड्यांनी आवट ऑफ कंपल्शन घाले एक कंपनी करता म्हणटा आनी एकल्यान मागीर स्लोली स्लोली सुरू करीत पडटा तशें सुरू केलां बट आतां वयस तें कॉन्सेप्ट नातलें कोडयाच्या लेवलार आमी म्हळ्यार एंड टू एंड पळयता डिटेल्ड आमकां दिनांतले जबाबदारी आमी पळयता ताजे रिस्पोन्सिबिलिटी आतां फॉर एग्जाम्पल आमी कॅटरिंग करना बट ऑन द डे ऑफ द इव्हेंट जेवणाचे आमचे रेस्पोन्सिबिलिटी न्ही जाल्यार ते काउंटर समज टायमार आयलां गे पावलां गे ते घाल्लें समज जालां गे प्लेसमेंट रॉंग आसा गे तेमी पुरो आमी इन्चार्ज कोण करता समान आतल्यार आमी एज इवेंट मॅनेजर वचून ते ना हांगा गेल्ले समान जायना अडकल जाता लोकांक घेवन एडजस्ट कर थोड्या हॉलांनी ते गर्ज ना म्हणून बघूंक पुरो आता हे पर्टिक्युलर कॅटरिंगाचे एक्झाम्पल तुका सांगता सेट वेन्यू सेट आसता पूण एक घरा फंक्शन आसताना ओपन ग्राउंडार फंक्शन आसताना लोक लेखावर चड आसताना आमी एवरी टायम रिडिझायन करीचे पडटा आता बिलाग रिसॉल बिंदूर ऑलवेज मस्त फंक्शन जातात हर एक लायक उरता सेट जागो ताका ताका तो जागो आसा बट घरा फंक्शन आसताना घरा रोस आसा या धाकटक हॉलांत आसा आनी क्राऊड चड आसा ते जाल्यार आमी चिंता पाटचे पडटा ते पुरा कोणी करनात आमी इन डिटेल प्लॅन करता एवरी एक्सपेक्ट आता आमी सांगता तुका एकदम वयल्या वयरचें तुवें सांगलें मात्र बट डिटेलर पळयताना एवरीथींग आनी कामाचें फिनिशींग आमचे मेन कोर एरिया डेकोर इवेंट मॅनेजमेंट इज सेकंडरी कोर एरिया डेकोर डेकोरांत हांव चिंता आमच्या कामांत इल्लें चड आमी डिटेलाक अटेन्शन दिता डिटेलाक अटेन्शन दिल्यार फिनिशींग दिल्यार मात्र तें सोबीत दिसता अदरवायज इट वील बिकम लायक जस्ट लायक डंपींग थिंग्स ऑन स्टेज आमच्या गोडाऊनांत वस्तू आसात प्रॉप्स आसात फुलां आसात ते आनी गोडाऊनांत असच्या बदलाक आमी स्टेजीर दवरल्यान म्हणल्यार बरें जाता तें बरें अरेंज केल्यार ताका डिटेल दिल्यार ताका फिनिशींग दिल्यार आनी आर्ट म्हणटात म्हणल्यार कला कशें हांव संगीतांत कला इनवॉल्व तशें डेकोरेशन इज आर्ट उरली सांग ते लॉजिस्टीक असो पुरो फॅनां हाडून दवरचीं चॅरां हाडून दवरचीं मायट बी अ लॉजिस्टिकल अरेंजमेंट बट डेकोरेशन करचें इज आर्ट इट इज नॉट लॉजिस्टिकल अरेंजमेंट गोडाऊन दाल्लें हांगा हाडून दवरचें न्ही फॅन मायट बी एस चॅर मायट बी एस ते आले हांगा हाडून दवरले म्हणून बट डेकोर इज नॉट लायक दॅट डेकोर इज आर्ट बरें करून बरें करून अरेंज करचें बरें करून सोबोवचें तातूंत अटेन्शन आसचें अटेन्शन टू डिटेल आनी फिनिशींग आसचें तें आमी ताका चड प्रिफरन्स दिता आनी ताचे वरवीं तें क्लास आनी सोबाय म्हणले टर्म्स ताका एड जातात तशें जाल्ले वरवीं आमकां इल्लेशें बरें रिव्यूज मेळ्ळ्यात फाटल्या वर्सांनी
0: आनी निमाणें पळोवंक जाल्यार हय सर थावजंड हांवें ल्हानशें एक एग्जाम्पल काडूंक एक चेयर कवर ते चेयर कवर बांदलो भोव सयत तुजें परफेक्शन खंय म्हूण सांगतालें स्टेजीक घाल्लें ते फ्लिट्स दिसचे काल म्हणटात आमी स्टेजीक आमी कार्पेट घालता कार्पेटी पडटा थोडे पडटे फ्लिट्स घालून घालता तें कशें तुवें पिन मारले पळयता कार्पेट वयर उठोवन दिसले जाल्यार दंटून पडले जाल्यार तें परफेक्शन ना म्हणटात अशें म्हणटा आसतना हर एक एंट्री पॉयंट आतां आमी म्हणटा खंयचे कार्य इवन थोडे पडटे चेयर आसतात चेयरार धूळ आसता ती पुसिनात काल्यान दवरतात देखून इव्हेंट मॅनेजमेंट मायल स्टोना मुखांत तुमी हर एक संगतीक एक थंयसर एक मुल्या फोतोर जाल्यात मायल स्टोन म्हणल्या प्रकार आमी या थंयसर पळोवचे तुमी एक डिटेल्ड काल्या म्हणटात ऑब्जर्वेशन तें तुमकां एक पूण आमी म्हणटा त्या दाळा तुवें सांगलें स्टार्टिंगार कॉम्पिटिशन नासलें पूण आतां कॉम्पिटिशन आसा हें कशें आमकां एक आतां सुदारसून आसता बॅलंस करून आसता
1: कॉम्पिटिशन ऑफकोर्स कॉम्पिटिशन एक मार्केटीचे बेजीक नियम ते आम्ही आमचे काम परफेक्ट करनासल्यार आणि आमचे रिक्वायरमेंट आणि आमचे एक्सपेक्टेशन रिजनेबल जस्ट मार्केटी प्रकार असल्यार आणि आमचे काम समा असल्यार वी कॅन मॅनेज मॅनेज मात नाही वी कॅन डू द बेस्ट आमकां जाय तितले बिजनेस आमकां करूंक मेळटा कॉम्पिटिशन प्रॉब्लेम आमचे कितें जाला आमची क्वॉलिटी ऑफ वर्क बरी ना ड्रॉप जाल्या आनी रेट चड जाल्या तशें आसतना मात तुका कॉम्पिटिशन तुका बीट करूंक जायना तूं बरें काम दिताय बरें सर्वीस दिताय आनी तुजे त्या सर्विसाक कितले लांब रिजनेबल म्हूण बघता तुका तें मात तूं पयस सांगताय जाल्यार तें वर्क जाता थोडे पटी कांय करतात क्लायंट पळोवन दीस पळोवन रेट वयर सकयल करचें आसता आमचें तशें तें सीन ना आमचें स्टँडर्ड रेट
0: 365
1: स्टँडर्ड रेट आमची आणि कितले रिजनेबल असा कितले जेन्युइन त्या रेट सांगा तितले मात्र थोडे पटी हा वो कस्टमर दुबय तावन आयला वो लंडन तावन आयला देखून नाका शर्ट सांगया ते उणे सांग ते बरं ना
0: ऑल आर इक्वल
1: वय आमच्या कामाचे पैसे त्या मनशा जे स्टँडर्डचे पैसे न्ही
0: वय हे आता दोन रितीन घडचे असा टायम मॅनेजमेंट व्हेरी इम्पॉर्टंट तुका आता दनपरांच्या फंक्शन जाल्यार तुका इल्लें विग्गी वचून फिनीश करता बाय 11:30 भितर फिनीश करता एक वेन्यू म्हणून वे तुका सर तो दनपरांचे फंक्शन हॉलांतच जावचे ओपन एअर जावचे उणे म्हळ्यार शिटी घाल काय प्रूफ जावन पुरो घरांत येणे आनी पूण रातीची फंक्शनां तुमकां करी जाल्यार सगळो दीस ग्रावंडार तसाचे पडटा आनी ताच्या इडियान इस्कॉलाच्या ग्रावंडांनी आमच्या काय म्हणटात इगर्जेच्या आनी पुरा वातावरण आसले जाल्यार थंयसर तुमकां दनपरांनी फंक्शन आसा जाल्यार त्या हॉला सुद्दां पळय तुमकां मेळना थोडे पोटी आतां कुळशेकर ओपन एअर सांगचे
1: समा इवन हॉलान जाल्यार थोडे पटी दनपार फंक्शन आसता चार वरां आतां हॉल मेळचे सांजेचे फंक्शन साडे सवांक सुरू करूंक जाय म्हणटात सवरांक सुरू सात वरांक सुरू करूंक जाय म्हणटात ते संदर्भ आसतात ते आमी क्लायंटाक एक्सप्लेन करता आमकां एक्झिक्युशन काम आसचें चड व्हडलें काम आहा आनी वेळ उणो आसा म्हणून तुवें सांगले बरी 5 वरां जाता 4:30 इस्काल मुग जाता इस्काल मुग जाल्या पर्यंत तुवें भितर येचें म्हणटात तेजे पयलें तेय समा नाका दुसरे वेळ आहात तशें आसल्यार तेणी इधर ग्रावंड दिवंकूच नजो रजाले दीस मात दिजे बट आमकां आतां लेट्स ते सेपरेट विशय ते आनी एक विशय 4:30 का मेळटा, 6:45 6:30 आमी सोडून दिवचे. म्हाका सांगलें 2 घंटे मात हांव करून दितां, बट ह्या 2 घंट्यान करी जाय जाल्यार म्हाका 8 जाण कामाचे चड गेल्ले पडटात. सो द वर्क शूड हॅपन सायमल्टेनियसली, चड जाण जाल्यार 2 घंट्यान जाता. ते क्लायंटाक एक्सप्लेन करता तेजे एक्स्ट्रा चार्जीस जातात म्हणून. सो क्लायंटाक समजत जाता कालाक म्हणून सांगून, आनी ते आमी परफेक्ट करून दिता. आमी सकाळी 9 वरार सुरू करून सांजे 5 वरार मूक दिताना कितले जण घाल करता, तितलेच जण घालून 3 वरां सुरू करून 5 वरां मुक दिवचे म्हणून केल्यार ते जाल्यार क्वालिटी उरना तुजी, तुका फिनिशींग करूंक जायना, टायम पावना. 2 घंट्यांनी तुका करूंक जाता, बट कामाचे मनीस आमी चड जण घालीचे.
0: ओके, लेबर शुड बी मोर. अशे माइलस्टोन इव्हेंट्साक तुमकां बरे रिव्ह्यू आसात आनी बरे पॉझिटिव्ह फिडबॅक लोकांक तो आसा म्हणटा आसतना, हे उद्यम आतां 12-10 वर्सां तो तुमी दिवन आसतना, वॉट इज युअर फिडबॅक आतां तुवें एक एनालायसीस सुरू करतना आनी आतां कशें तुका भोगता हें सुरू केल्ल्यान म्हज्या जिवितांत एक गोंडी आयली की म्हूण भोगना न्ही तुका?
1: वय खंडीत, ह्या बिजनसा वरवीं एक म्हज्या फायनान्शियल लायफाक म्हणू येता इल्ली एक स्टेबिलिटी आयल्या म्हणू येत. आनी आमच्या समुदायाच्या लोकांक लागल्या म्हजे 80-90% बिजनेस आमच्या समुदायाचे. मागीर थोडे बिजनेस आमकां पयलेय मेळटा, आमच्या क्लायंट्सांनी आमकां सपोर्ट केला, आमकां पाठिंबो दिला, पॅटर्नायज केला बसला म्हणू येत. सो वय, आनी आतां हांव जें कितें म्युजीक करूंक धैरान भायर सरलां म्हाजान, बिकॉज म्हज्या बिजनेसान तितली स्टेबिलिटी आसा, लोकांचो सपोर्ट आसा म्हणल्या खातीर, त्या सपोर्टांतलो एक म्हणटो म्युजीक कर न्हू, तातूंत म्हजें टॅलेंट हांवें जिवेंत दवरलें बरी जाता. आनी ह्या टॅलेंटा मुखांत खंयचे एक हरीक पटी खंयच्या कॉजा खातीर कर न्हू, त्या टॅलेंटा मुखांत हांवें सोसायटीक कांय पाटी दिल्ले बरी जाता. लायक वेन वी रेज फंड फॉर गूड कॉज, म्हणजे म्युजिकाचे आशय हांवें कला जिवल जिवीत दवरचे आशय हांवें जारी केल्ले बरी जाता, आनी त्या मुखांत खंयच्या एक कॉजा खातीर पावल्ले बरी जाता.
0: ओके, तुज्या एजीर 50 शोज केल्ले कोणी ना, म्हणजे 50 शो करतना लगभग आमी आतां पाटींग गेले जाल्यार 32-33 इयर्साच्या एजीर तुवें फिनिश केल्ले ते शो. अशें म्हणटा आसतना तूं अनुभव केवीन, आय थिंक एक गोल्डन खालें म्हणटा ते एक्सपिरियन्स इन लायफ म्हणटा, एक 50 शो करचे कोंकणींत, व्हडले व्हडले दिग्गज आसात तांणी 50 शो करून मस्त पैसा हाडिल्ले आसात तवळच्या, आनी त्या टायमार तुवें एक तांच्या मदें एक क्रांतिकारी, म्हणजे तुज्या संगिता खातीर मात तुवें क्रांतिकारी धोरण दवरलें शो, दुसऱ्यांच्या संगिता खातीर न्हय, तशें एक चिंता आप जावन कोंकणी खातीर केल्लें, तें फिलींग कशें आसलें तुजें? ताचे उपरांत थोडे म्हणटा 50 केल्या उपरांत 100 करूंक आनीक फास्ट वचा जे म्हणटाले, पूण तुवें 53 उपरांत ते मुखार वचून ते आतां सांगले तुवें रिझन पुरो, पूण आतां 50 जाता म्हण आसता आसलें तुजे ते एन्थुजियाजम जावन पुरो एनर्जी म्हणजे तें कितें आसलें, कशें भोगता आतां ते पाटी चिंतून पळयतना?
1: पाटी चिंतून पळयतना डेफिनेटली म्हाका इमेन्स सॅटिस्फॅक्शन आसा. तो फेज हांवें बरो जियेला, बरो एक्सपिरियन्स केला, मेळ्ळे अवकास बरे गलचिल्यात, आनी 53 शोज अशें न्ही की 53 शो हांवें ऑर्गनायज केले म्हणून, आतां पोरवां असो कसो शो हांव ऑर्गनायज करता,
0: वय
1: 53 शो हांवें कांय 4-5 केल्यात असो पुरो, समाज लेख केल्यार वय 1-2 उणें असो पुरो, पूण मेजॉरिटी 40+ शोज दुसऱ्यांनी केल्यात. ते कितें केलां म्हणून आमच्या संगितांत ती तांक आशिल्ली ऑर्गनायजरांनी आमकां पोसलां, आतां युकेन वचून युएसएन वचून आमकां शो करूंक साधनात, तांणी आमचें म्युजीक वळखलां, आमचें म्युजीक तांकां पसंद जालां, आमचे शिक्षण तांणी बरें आयकल्ले वरवीं तांणी आमकां आपूण अवकाश दिले. सो त्या काळार बशें म्हाका मेळ्ळें तितले अवकाश कोणाक दुसऱ्या संगीतकाराक मेळूं ना, त्या खातीर ते जाले आनी तो संतोश हे म्हाका आसा. आनी मागीर 100 जावन परत आमचो एक इन्फ्लुएन्सर आमचो अरुण गाटाकार वयताना म्हणलो, आनी पीकर आसतना स्टॉप केलें, कंटिन्यू केलें जाल्यार 100 जाता आसलें म्हणून. वय, बट एंड ऑफ द डे इट्स नॉट दॅट इम्पॉर्टंट, नंबर एका टायमार नंबर दिवचे आसले, ते ट्रेंड आसले, हांवें म्युजीक स्टार्ट करतना फस्ट शो करतना शोक नंबर दिवचे ट्रेंड आसले, ते ट्रेंड आसले खातीर नंबर हांवें दिवंक सुरू केले, मागीर नंबर कंटिन्यू जावन गेले. ऑफकोर्स ते एक तुका दाखयता तुका कितले केलाय म्हणून, बट नंबर इज नॉट इम्पॉर्टंट म्हणून हांव चिंता. आतां
0: ते विराट कोहली बरे जाले, इतले सेंच्युरी पटापट मारले उपरांत आनी एक ब्रेक दिल्ली की 4 वर्सांची मुखले सेंच्युरी मारचे पडली ताका.
1: नंबर इज नॉट इम्पॉर्टंट, आनी 7 वर्सां ब्रेक काडून वचत जाल्यार खंय पावताले, कितले नंबर जाताले, ते आमी चिंतेत. बट त्या टायमार उरले संग ते बरे घडल्यात, त्या आमी ब्रेक काडले, म्हाका बिजनेसाक कॉन्सन्ट्रेट करूंक साथ जाले,
0: डाडाक एक भुरग्याक मस्त मोग दिवंक साथ जाले,
1: ऑफकोर्स
0: पतीनी बरो पती जावन, म्हळ्यार बरो पतीत, पूण त्या वेळार तांकां एक आतां पूण इडलाचो सपोर्ट कितलो आसा? आतां तूं एक नवें मॅट काडटा म्हणटा आसतना बशे काजार उपरांत पयली नायट की ताच्या मदें आफ्टर अ लाँग ब्रेक उपरांत काडटा म्हणटा आसतना स्पेशली मेन सपोर्ट जाय होकलेसो खालें म्हणाले,
1: सपोर्ट भरपूर आसा आनी तें केदलाय म्हाका सांगून आसलें, हांवें आतां सुरू केलें फायनली करया म्हणून. इडल केदार सांगून आला काय म्हणे फुल पहिलेच्या पहिले करूक नाही झालं रे अप्रूप एक पण काय कर तुझे टॅलेंट ते होय आता वो शो करी हा म्हणता नाही ताजो सपोर्ट मस्त असा एनकरेज म्हणा आता मस्त म्हणजे कामं म्हाका करूक नाही लागलं ताका सांगता ताका फुल टायम ताजे जॉब असा त्या जॉबाच्या बाहेर ते एक्स्ट्रा टायम स्पेंड कर म्हणजे काम करता
0: होय एक बापय जिनी अवधीन दाता 12-15 भुरग्यांक म्हणल्यार एक बापय जाता म्हणल्यार जिनीयाच्या अवधीन एक आवय तशेंच म्हणूयात पूण एक बापय संगीत असो बापय जिनी अवधीन कितलेच एक म्हणल्यार ताचे बाणते जातात आतां केवीन 54 पोवटी बाळान जायचो जाला म्हणटा आसतना हय पुरवांच्या शोक लोकांक तूं कशें एक आपोवंक अशें त्या रेडिओ मुखांत
1: वय सुमार वर्सां उपरांत हांवें एक म्युजिकान प्रयत्न करचें सो सगळ्यांक एक वताच्या पुणें तुमी येया आमकां सपोर्ट करा म्युजिकाक म्हाका सपोर्ट केल्लें बरी जाता आनी तुमकां एक भरपूर मनोरंजन आसतलें आनी मनोरंजन म्हणटाना इट्स नॉ मनोरंजन वीथ कॉन्टेंट म्हळ्यार जस्ट मनोरंजना खातीर मनोरंजन मात्र न्ही कॉन्टेंट बेज्ड आनी त्या सांगता तुमी स्पेंड करसो वेळ जावंक पुरो आय वॉज जावंक पुरो एन्टायरली एका चॅरिटेबल कॉजाक येता स्नेहालयाच्या वावरा खातीर स्नेहालया विशयन चड तिगून उरना बिकॉज हांव जेन्ना स्नेहालया विशयन आमच्या समुदायाक भरपूर ऑलरेडी खबर आसा ऑफकोर्स आनी वय म्हज्या मुखान मात न्ही हेरांनी हेरा संदर्भांनी आनी एका ह्या एका इन्सिडंसान मात न्ही तांकां निरंतर तांकां निरंतर तांकां आमचो सहकार जाय
0: निरंतर जेवण विशेष ताची मस्त सेवा आसा टायटस नोरोनान सांग पुरो विल्सन कटिलान सांग पुरो या मेलविन रॉड्रिगसान आनी एच एम फेर्नांडिसान म्हणली एक उतरां काकाताळी वेगवेगळ्या संदर्भांनी एक कविता ती कविता जाय जाल्या बरी कविता मस्त वर्सां शिजाजे शिजून म्हणटा पोटान ती उन उन उन उन जाल्या उपरांत मात ती बरी येता आतां 7 जावन केविनाक गायन करी जे म्हणजे दीजे दीजे म्हणली एक उर्बा परत येता आसतना खंडी जावन डेफिनेटली परवांची एक संगीत सांज ही आकाश वयर उंचायक वसात आमी म्हणटा सागोराचे की गुंड्याक पावात आनी आरावन धरून कसचे तसले संगीत जातले म्हणली म्हजी खरी पाटीन आसा कित्याक हाच्या आदीन दिल्ली आनी तितून नो कॉम्प्रोमायज केवीन इज इक्वल टू नो कॉम्प्रोमायज पयलीं जावं आमी जावं पुरो एलॉशियस कॉलेजीन शिकतना जावं पुरो खंयचेय केल्यार तितून नो कॉम्प्रोमायज देर आय नीड अ परफेक्शन नाजाल्यार हांव पडूंक वसना म्हणल्यार बरें आसा देखून तुका बरें मागता केवीन आनी हांगासर आनीकय जायते उलयता पूण आनीक तुजें तुका नांव हाडलेलेंच म्हणजे की हांवें तुवें एका कोंकणींत संगीत अशें जाल्यारय बरें म्हूण तें गुंडी दिल्लें पद तें गुंडी दिल्लें पद म्हळ्यार थंय चड म्हणसर एक पदांची शैली या पदांची काले म्हणटा ती एक रीत एका रितीर आसली त्या वाटेंतल्यान दुसऱ्या वाटेक गेल्लें पदूच हें जावन आसा आनी अजूनय लोक म्हणटा संगीतकारी म्हणटात केन्ना केन्ना आयल्या उपरांत पदांची एक ती विभिन्न आतां ती बदलली आनी तो वळतावन बदलली आज म्हण आसा ती निवोंक ना लोक कितें करताले केन्ना केन्ना एक बेज काण घेवन आमचो करचे हे आसात कंपोजर आसता तेकून हें पद विल्सन कटेलाच्या साहित्यांत एकास्टिका तुवें हांगासर गायिल्लें आसा तें कड्डी जावन हांव प्रस्तूत करतां केवीन मिस्किताच्या ताळ्यांत हांव केन्ना केन्ना काळजांत म्हजे अशें लारुटात गो येता आयकून या

0: तुम्ही ऐकून असत रेडिओ सारंग 107.8 FM रंगरंग गालशिनी. आईच्या कोंगणी प्रसारात तुमचा सुमेस्तांग मोगा सुस्वागत. कोंगणीतल्या श्रेष्ठ कवींपैकी, बोरोप्यांपैकी, नाटक रसप्यांपैकी चापरा डी कॉस्टा एकलो जाऊन असा. भंगार मनीस ताणें रचलेलो एक उंचलो नाटक आणि आयच्या दिसा भंगार मनीस हो नाटक मुखारून येता.
1: जाल्ल्या दिसाच्या उडासाक हांवें हूब हूब रावन सोनारा करना ही सोबीत सर पळी कर हाडली. इल्लोशे वेळ हातान धरणची इंधनांना खाण उडोवन सोडटा. हे अहंकार हा, ताका पयशे हांवें दिलात. पयशे भायर वचून माठ घरान नाका. जाल्लो दीस, कितें अर्द्या शिकपाचें सगळें घर. जाल्लो दीस, फेस्ताचो दीस, परबेचो दीस. त्या दीस संद्रे मळदू आसलो, बोतल मान थांबडो जायना. ह्या हळणेंतल्या नवऱ्या बरी उरमाल बांदून कुतांव न्हेसून बेसांव उबो रावना. झाडार फुलां, फांट्यार सुकणी सदांय सोबीत, सदांय सळसळी. जाल्ल्या दिसा फुलां कांय टायटांगली नसनात, ह्या सुकणी तोंडा पावडा सरिनात. पूण तुजो पनोतेसो हात धरल्या तिसऱ्या जाल्ल्या दिसा हें सोबीत घडयाळ हाडुल्लो म्हाका आतांय उडास आसा. आतां दान चपताणे येलाम दवरला. आळे ते म्हणून उडयशी जाल्यार तुजी तकली आपटून फोडूंक आसा. म्हजो जाल्लो दीस जावन चार दिसांनी तुका शिराप घालून तें घडयाळ हांवें हाडयल्लें तें उड्डा था एक्चुली. त्या वेळार शिराप तुकाय नाका, म्हाकाय नाका. तुजो म्हजो साक्रामेंत एक साक्रामेंतान एकवट जाल्या दुसऱ्या वर्सा मती भितर वेगळो आसलो जाला. तें कोणशा पडून आसूं न्ही. आलतरी वयल्या माळ्या उडोवन सोडटा. इमनाकात अंतरमा उडटात. त्या घडयाळचें येलाम दवरलां आनी घडयाळ आतां भायर पडलां. एक भोगमान माठ मनशा राक्षसकुळेच्या. तुका म्हजें मास पोक्यासो एक हांव संतोश जाता. मंगळाच्या हातांत माणीक दिल्ले बरी देवान तुका हे बायल दिली आनी 3.5 वर्सांच्या आवदे भितर तिची तकली तुवें कुंभ केली. माठ मनीस तूं, गांवार भांगर मनीस. कामनांतले आचारी बोल्सांतले खास सोलूंक तुज्या नांवाक वोप काडटना तुजी पोपसां पोटियाच्या पोटा दितीं फुगतात. तुजें काळीज मात जळारेच्या हातांत येते. काम जाल्या उपरांत बायलेक हाडून दिवचें तें कडयेकी पावना, चेटणेकी पावना. गांवार तूं भांगर मनीस. लोकांच्या भुरग्यांक पळयतना तुजे गाल केपाट्याच्या गाला येता भुगतात. बायलेक मुस्तायकेच्या पयशांची पेपर मिंटांक घेवन भुरग्यांचो मोग मोलाक घेतना तूं संवसाराचो बाप. काम जावन घरा भितर सरताना मात तुज्या तोंडार रज्जुलायची मोडां. लोकां मुदे मुदे मास जाल्यार घरा बायलेक सुकें हाडां. भांगार मनीस, माठ मनीस. रागान खटल्या वयल्यान उशें ओडून कोणशांतली मांद्री ओडून काली मांद्री न्हिदता. ओल गजडी तुज्या अर्द्याच्या गुड्या गजटी. न्हिदोंक सात दीस न्हातलें इन्ना म्हळ्यार वतक इल्लें तुकलां म्हणटा तें काली मांदीर न्हिदता न्हे ताळ्या. ओल गजडी तुज्या अर्द्याच्या गुड्या गजटी. न्हिदोंक सात दीस न्हातलें इन्ना इल्ल्या वेळार इल्लेसण खावं जेनशें उडटा. जेन्ना पळोवन पळयना तरी करता. तो पळयना म्हणजे तूं त्या अल्तारीच्या मेजा मुखार कदेल दवरून ताचेर स्टूल मांडून घडयाळ हात लावच्या वेळार येलाम वचता. बाय सिडियला घे मन राखता आसतलो. येलाम वचलें इस्त्री मारलें वस्तूर घेवन तो आयतो. हिणे मेरी सट सट करून उठोवन स्टोव पेटयतना दाराक आंबिलें. हे सकाळीं सकाळीं उजाडलें म्हणून मेरी उठून आतां कोण दारार रजार करूंक आयला बा. इकरावर कोणे येलाम दवरला आनी हे गाडा हांव स्टोव पेटोवन म्हाका कामां धाडटा. तेका मेरी मेरी दारार हांव पळयतां बाबा. मेरी दार उकतें कर न्ही एक पटी पळयता खावज येता व्हडली किंगराट मारून उसाळताना दारार असलो मोन्ना जीव आसल्यार भीक मागोन कांय म्हूण दावलो आसतलो. कितें जालें गो दारा भायर तिळटा मेरीचें आनी किंगराट. चेडूं कितें आरा भाय येता. मेरी तो तो तो तसो भाय उडो जाल्या नंतर भितर आयिल्लो म्हाका बांदून मरयेन घाल्लो. तें घमेवन करशेताना जेन्ना समाधान घेता. खंय आसलो गो दारार उबो आसलो. कितें न्हेसुल्लो खाळेन तूं वस्तू न्हेसुल्लो. आवाज करीत जन्नांतल्यान उलो मारीत. अरे जगन्नाथ तिगडून कडेन भळला की भग त्या तूं मराठीन. भंगेरा अल्तरा फार येरा तुला सोचरेन लक्कावला. आतां टॉर्च आनी बेत घेवन भायर धांवताना भायर गालाटो जाताना इन्ना पिसांतूर जावन जन्नांतल्यान थोडो वेळ तक पळयता तकले हात मारता. चेडवाक सोयी कडेन सोर दिसता. वय गो तुका मालगड्याचें मेल्लें पुलगोत्रेन न्हीदपणांतल्या कर्माक हांगा येवन दोसता. आत्तां मोरये भितर चेपलें आतां तांज्या गांवन लिपलें आतां शिडये म्हणून गुंकलें आतां दारार येवन थेंकलें. वय गो गाडवा जननांतल्यान येवचो सोरूप कोणाक शिडये लागीं बेबी म्हणून हांव आपयता. गो तुज्या रासांवाचें तर्क बाय म्हज्या जिवाचें सारें जालें. बांदून घाल्ले दर्येचे कठ आजुनूय साबण धरल्यात. ताचें दारा लागीं थेंकलें रूप पळोवन दोळ्यांतल्यान खाजुले दवले. ह्यो म्हाताऱ्यांच्यो काणयो मांद्रेन गुटलांनी दे गो. दिसभर काम करना आयिल्ल्या ताका खाली पठार गांवभर धवडे नाका. सोर आयलो, जल्लांतल्यान निघलो, शिड्यारा घेवन भेटलो, दाराचेर साठलो, ओखोलो कांद्यासो पटलो. हांव कित्या खातीर पोटी मारूं बाय? ना गोठांतल्यान गोरूं तूं. म्हजी मालकणी कोणी मेल्ली जावं ना बाय. मालकणी

नयाँ बिल्डिङ आज राति धावराहरू कहीँ सरी जनलान सो रिग्लो साय सो रिग्लो त रिग्लो बाजुली दोन थान त्यहाँ खाउन गेलो खुन्सो हाड साय समुदो नापा सोर जाल्यार दोन हाँडियो पनि उक्लुन वर्तो आसो सोरू आका आका बांधून घालता आणि मुक्काल वरान बागला लागी कारकोडसो घुमटो उभो रावले बरी दारार उभो रावता तुझे हे राजा अमीन ना पूण म्हाका भूक लागल्या जाल्यार हे सवाल सोडनासतना आज न्हीद पडाशी ना मेरी तो सोर तुका पयलो केदा हाडा बीन दिसलो सकला सिडिये लागी कितें नसलो काळ्यांशी नसलो आतां हांव विचारता तुजो बाबू मरताना कितें न्हेसून न्हेसून मेल्लो पोपळ्यांची लुंगी काळ्या पोपळ्यांची मुगो तांबड्या पोपळ्यांची ती ताणें आमदे ब्यारी केली सोरिल्ली आनी आमदे ब्यारी तांबडे शिवाय दुसऱ्या रंगाचे लुंगेस न्हेसनातलो तूं तिके तोंड हर न्हीर ना हें दादल्यांचें काम बायलांचो केळणे तो शिडे लागी उलयलो हय मेरी वय बाबा मेरी तूं मर्याद व्हन चेडू मर्याद वता घर काम करचें भुरगें एका काळें नसल्या परकी मनशा लागी रातीच्या 10 वरार उलयशी गे मेरी म्हाका माफ कर बाबा तो म्हाका बेबी म्हणालो तो तुका बेबी म्हणटा ह्या रोसाळपणसाचें पोंपेंस म्हणटा तुवें रातीच्या 10 वरार शिडये म्हणून काळेंच न्हेसल्या परकी मनशा लागी उलयचें समाय ग समा न्हय बाय पूण म्हाका सैरीक जाल्लो एक नवरो म्हाका घडये घडये बेबी म्हणटालो देखून हो बेबी म्हणटाना कुवळ्याच्या फाटीर हात ओडले बरें जालें बरें बरें तो तुका दुसरे फाटी खंय दिश्टी पडलो जनालाचेर बाबा कितें नसलो तेंचो काळें वस्तूर बाबा पूण त्या दाळाच्या हातान दोरी आसली आतां इन्ना आतां हांव विचारता तुजो आप कसो मेल्लो जाणाय गळपास घेवन तेय बायलेन म्हळ्यार तुज्या आजयेन तोशाचें मांडास केल्लें अर्दे ताका दिनांतल्या रागान गळपास घेवन मेल्लो तोच आतां दोरी हाडून आयला आसतलो तूं घरान 4 नाक्ष्यो उरपायी तकले भोंवतणी नाळ गुंडायी आनी दे सोरी धांवता मेल्लेय धांवता पुरो इन्ना दादल्यांचें काम दादल्यांक सदी इन्ना उसलो तुंय खालें भुरग्यां बरी म्हाका पेपरमिंटाक चोवं शिकयताय त्या चेडवाक सारा बुटोवन खानार बसल्या ओडलें दादल्यांचें काम खंय वो कितलो हुशार आसाय म्हण तूं इन्ना म्हजे दादल्यांच्या वस्तूर कितलें सदळगी तितली तुजी बैलेची जीब सदळ म्हाका ह्या खाली फोटा तुज्या लागीं थरकां मांडूंक जायना सोर जावं मेल्लें जावं आत्तां दारार धांवताना हांवें ह्या खानांनी आयकलां हांव दारा लागीं पावताना तो शिडी देवन गेला मेल्ली देवनान गे म्हजी आजी म्हज्या आवयक गुरवार आसतना मेल्ली माडार तो नाच काडचे आयकताली खंय मेरी बाय तेंस कांदो दी तूं म्हजें सांगात पोलीस स्टेशनाक गे आनी पळयलें बरी सांग तो खंय आसल्यार राती भितर सोदून काडिना जाल्यार हांव मंत मनीस असो पुतूच न्हय जाणलो लागी सोजामा सकेलता न्हू वो आवाज आयकता कोणी निदा नाकात गा हांव चेडवाक स्टेशन पोलीस स्टेशनाक वर नाडटा या आंगले तेंसा आसूं दी आमी सरी गेवसाना दार घालता घालता पोलीस स्टेशनाक येतात हाच्या हाच्यात माथ्यान दोत कावळ हांव कशी घाडतली पाप म्हण ना खंयच्या कोनशार भिजल्या कावळ्या बरी कामता कोण ना देवा म्हज्या मोगाळ म्हण नाक या मारीच्या हातांत राखय

0: रेडियो सारंग 107.8 FM जय हे
1: तुलुवलाडी रेडियो सारंग 107.8 FM रंग रंगदा बदक इत्ते तुलु प्रसारा